0: गिलास तुमक वाफी
1: ओटा बोला छ तिमी सिकवाना फिरे आ स छ त नम्बर आफ ब के पास रे ओमले ओमले फुल फुल बोला भेटे पिलो यो त ओल जान्दिन लाफ नरा छ छैन कु तुपनी तुपनी सिना फना बार न छ भन्दा छ छैन नि बे जान र छैन यसिन फान सुन अर मनारा किसान को यम बेच फना ना सकु बोला दे दे बे युजान बोला तेरा का इन तारिक बे बोला तारिक बेची तदी रत सुमिसी र बोला दे बे छ ना सा दे ओ त बोला साफ छ त दे पर सु
2: साफ त बे नम के कोन जानो त यम आइ रमा बे कुन कुन तो न कोन कुन तो न मा तो कोन कुन तो न पकाला सामान के खेत से कोन तो सा रिस जो के आता तो
3: हां ये सब अंग सुने तो मा दका सारा लो मनरुसु मदकाय सायो अंदाल पंसुन मदकायरा फाम क्लियरेतना कोरोना हिस्टिदे वचन सायरा किरा नदावन बवो फाम इसावत सारा तुकुन कुरिजा नसान देनी इसिजेरेना मतिन क्यासी योम न्यासा तुकुन बाउमेना सानी चमानानास अमसेम बा मनरुसुसु मदकाय Refa mananas to wan san ni bulare ya to mata kaskara te ma meti apa bisa mata kaskara ku sai
4: ke doran jena mar rom bula goyo tina tina ya to mtonga re te rom desa ka maza kalo to kul kul ah wo da kasara tatan ha ala ras tatan aku sang mu ke ke zavian lexis tuk na sarai na kama sono ke ke kuwa ke tsika tso fana fana na kultura no zaka le peni sibu masun fana zaka na fana na zalo de tsika ba tsini tsimisa ba tsim ya za mapro pro bunya sa vaina ga tani san malaka to dai alo amba yuwa tsin tsam ga ya ma malaka sa tia e fa yela no tsari na ba le na to sai na milo vaina ga ha para sibu wa to tsene sin fa marina na ye za tsin turan fana zaka na ve mano is tsena mano bitla fana zaka na Pasangi son de los asos me timichan velo se marara pono
0: Shota tumkula shota tumkuvava